0: रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: Kasa kai mandali?
4: Kasa kai mandali?
1: Kasa kai mandali?
5: Kasa kai mandali?

मंडी हूँ नमस्कार कसे काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडली कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटर्डे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत मंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध्ये असून सुद्धा लावत मी रेडिओ ट्यून इन करा और एम फ्री वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडली कार्यक्रम आणि यस मंडी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलं निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिनधास्त संकोच करायची नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच सॉन देऊ का थॉमस व संजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी वीकेंड तर अप्रतिम चालू आहे आज रविवार 9 ऑगस्ट आहे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आज विशेषतः महेश काळे यांच्या सुमधुर आवाजात अभंग ऐकूया लहानपण देगा देवा आस्वाद घेऊया

रसिक मंडळी चिमुकल्या कलाकारांच्या समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. सध्या मुले विद्यार्थी सुट्टीमध्ये आहेत, अजून एक आठवडा आहे एन्जॉय करण्यासाठी, आराम करण्यासाठी. यांच्या सगळ्यांसाठी आम्ही वाजवतो आज जयेश खळी, मयूर सुकळी यांच्या समुद्र आवाजात महाराष्ट्र शाहीर या मूवी मधलं गाणं आहे. गाऊ नको किसना, सर्व विद्यार्थ्यांसाठी आस्वाद घेऊया.

प्रेम है आपले सगळ्यांचे मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया मंडळी हो। एक सांगू का तुम्हा सगळ्यांना की परिस्थिती कितीही कठीण असली तरी फरक पडत नाही, फरक पडणार नाही, फक्त तुमच्या मनाची ताकद समोरच्या संकटापेक्षा नेहमीच मोठी असली पाहिजे बरं का। भवन प्रधान आणि साथी कलाकारांचे मधुर आवाज ऐकूया, सांगना आस्वाद घेऊया।

0: रसिक मंडळी मराठी गीतांचं बहर चालू आहे. कसं काय मंडळी कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत.
1: जगात भारी मराठी बोली महाराष्ट्र आमचा अभिमान.
0: मराठी गीतांचं बहर चालू आहे तर मराठी ठेका तर व्हायलाच पाहिजे. रोहित राऊत आणि सोनाली सोनावणी यांच्या सुमधुर आवाजात आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नक्कीच.
1: जगात भारी मराठी बोली महाराष्ट्र
0: आणि विशेषतः तू प्रीती देवजी ऑफ कॉम्बिनो आणि सगळं परिवारांसाठी दोन मुली आणसे आयुषी पती आनंद आणि सर्व देवजी परिवार ऑफ कॉम्बिनो
1: आणि
0: ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम मराठी ठीक आहे आपल्या सगळ्यांसाठी.

रसिक मंडी व प्रतिम वीकेंड चालू आहे आणि जर जर आपल्याला लग्नामध्ये जायचं आहे आणि प्रश्न पडतो की कुठल्या रंगाची साडी नेसायची आहे, संजू राठोड म्हणतो की गुलाबीच तुम्ही निवडा. एन्जॉय करूया गुलाबी साडी इन द व्हॉइस ऑफ संजू राठोड.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडळी कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑर एम फ्री। कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि एक्झॅक्टली 9:30 असेल ताल एफएमवर मंडळी हो हाफ एन आवर टू गो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता आणि नाचू शकता प्रति वीकेंड चालू आहे। हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळी यांच्या सुमधुर आवाजात प्रेम पसुरिया संगीताच्या माध्यमातून पिरतीच्या नादकुला आपल्या सगळ्यांसाठी डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर नाहीतर फोन सुद्धा करा ऑन काट सौंदर्य का तो मेसन जीस आस्वाद घेऊया।

मंडी कुठे असाल तुम्ही घरी आहात निहारी चालू आहे साफसफाई चालू आहे गाडीमध्ये आहात कामावर आहात देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा और एव्हरीवर कसं काय मंडली कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी आपलं वीकेंड एकदम लाईव्ह हार्ट आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत आणि वीकेंड म्हटलं तर टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं नाही आराम आणि जास्त मस्ती सुद्धा करायची आहे साक्षी होळकर आणि साथी कलाकारांच्या स्मुद्र आवाजात आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो हिरे मोती.

0: कसकाय मंडली
1: The best songs on the radio. This is my only favorite station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: एनडीएस म्हणजे वीकेंड चालू असल्याने तर कोळी गीत तर व्हायलाच पाहिजे आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो सध्या कोळींबाई आणि याच्या नंतर जाऊया ठेत कोकणामध्ये कोकण दर्शन घेऊया आस्वाद घेऊया

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एम्फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी सध्या आम्ही वाजवित आहोत केवल वलावंश आणि सोनाली सोनवणी यांचे सुमधुर आवाज आता माझी बाय आस्वाद घेऊया

0: काय मंडळी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी कसं काय मंडळी
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

त्यांनीच म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑर एम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा स्पेशल गाणं आहे आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांची सुमधुर आवाजात. ज्या ज्यांचं लग्न असणार आहे त्यांच्यामध्ये तुम्ही नाचणार, हे गाणं तर अप्रतिम आहे. सुपर दुपर

मूवी मधलं गाणं आहे. तेव्हा आपलं मूड एकदम सुपर दुपर ठेवण्यासाठी हे गाणं आम्ही वाजवतो. नाचा दाना नाचू शकता तुम्ही बिंदास. आणि म्हणजे हो आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही, हसत रहा, खेळत रहा आणि सुरक्षित रहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी संडे, हॅपी वीकेंड, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.